बोली नुरुचे चाली गले आघर गुड़ फिरुचे पछे अंधार दिशुचे धन दाही देखुचे चाली गले आघर गुड़ फिरुचे पछे अंधार दिशुचे धन जाए जाऊे हुरगुनी हुरगुनी केते सुखी गली न हुरगुनी हुरगुनी।